0: केडो तो सतायो
1: केडो तो बाला
0: राड़ उने लथो
1: न लथ
0: केडावा मु मले उने राड़े लाचे थी
1: कवे थी
0: अरे ओ राणा
1: राणा
0: तू तो हलो वे मुके एक हलो करे।

0: अॼु राणे बि चार कुबेली मुंह मल ॾे वञे
1: हा
0: अॼु यार हले थो
1: हले थो
0: पंधु कंदो पियो वञे
1: पंधु कंदो पियो
0: अञा अचे जो पियो
1: हा
0: भगत साहब तेॾी महिल उठ हुजे
1: उठ हुजे
0: चए थोरे यार मूंखे जल्दी मुंह मल सां मिलाए
1: जल्दी मिलाए
0: ओ मुंहिंजा